0: Pia, undskyld, jeg forstyrrer dig. Pia, jeg kan ikke gå på i lufterne. Systemet, jeg vidste, det er nogen fra lille fejl. Jeg vidste ikke den der. Kan jeg vise til dig på video? Okay.
1: Så, ja.
0: Okay, Pia, okay. Det er ord. Det er helt i orden.
2: Høj, sukker allak.
0: Kjære nummer, der er ikke, eller? Jeg er
2: ikke. I væven ikke har voicemeter, kunne du
0: tage?
2: I væven er ikke. I væven er वॉइस मीटर में कुछ था मगर पहले इधर वॉइस मीटर दिखा था
3: और अल्लाह ताला के जो मुकाबला करने वाले थे जो मगरूर मुतकब्बर थे उनके इंजाम इंसान नजर आ और इस्लाम एक ऐसा
0: रिस्टार्ट कर ये खत्म हो जाएगा
2: इधर इसे बंद करें फिर ओके फिर से ओके तुम्हें
0: ठहर जरा इसके बारे में फिर ये स्टार्ट करो राजा